सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर 13 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 3 जून 2026 सकाळचे 5:58 झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.

जीव लगा या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गीतकार होते प्रदीप दवणे आणि संगीतकार अनिल मोहिले. श्रोते हो गीतगंगा कार्यक्रमात यानंतर ऐकूया निळकंठ मास्तर या चित्रपटातील गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गीतकार आहेत गजेंद्र अहिरे आणि संगीतकार अजय अतुल.

आशा भोसले यांनी गायलेली ग दि माडगुळकरांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते सुधीर फडके आणि चित्रपटाचं नाव होतं आराम हराम आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना. संगीत दिलंय अजय अतुल यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे अग्गबाई अरेच्चा.

आदर्श शिंदे, कीर्ती किल्लेदार आणि आनंदी जोशी यांनी गायलेली मंदार चोळकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते अमित राज आणि चित्रपटाचं नाव होतं दुनियादारी. श्रोतेहो गीतगंगा कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातील गीत विनय मांडके आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अशोक पत्की.

0: LUVE लो म्हणजे प्रेम.
1: अरे बाबा, LOVE लव म्हणजे प्रेम.
0: हा, तेच तर म्हणायचं होतं की मला.

हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज बुधवार दिनांक 3 जून 2026 सकाळी ठीक 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 तसेच 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी ठीक 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

सुदेश भोसले आणि वैशाली सामंत यांनी गायलेली मनवेल गायकवाड यांची गीतरचना. आताच आपण ऐकली. संगीतकार होते श्रीरंग आरास. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत गंगा कार्यक्रम आता संपन्न होत आहे.

0: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी
1: RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा
2: अरे खरं सांगू आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे यावेळी तर बसूनच घेतो जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ तुम्ही पण बसूनच टाका PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in

0: ताकतवर बनाने का।
1: आता रस्त्यावरील विक्रेते ज्यांना कोरोना लॉकडाऊन मुळे खूप काही सहन करावं लागलं त्यांना मिळणार 10,000 रुपयांपर्यंतचं विना तारण कर्ज। पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी पीएम स्वनिधी अंतर्गत वेळेवर पेमेंट केल्यावर आपल्याला 7% दरानं व्याज अनुदान आणि पुढच्या कर्जाची अधिक रक्कम देखील मिळू शकते।
2: तसेच डिजिटल ट्रान्झॅक्शन वापरल्यास तुम्हाला वर्षाचे 1200 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक देखील मिळू शकेल। प्रत्येक रस्त्यावरील विक्रेता आता आत्मनिर्भर बनेल जेव्हा त्यांना पीएम स्वनिधी कडून मदत मिळेल। अधिक माहितीसाठी पीएम स्वनिधी वेबसाइट किंवा जवळील नगरपालिकेला भेट द्या।
3: आवासन और शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
4: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन। आज बुधवार दिनांक 3 जून 2026 ला सकाळी

बुधवार दिनांक 3 जून 2026 सकाळी ठीक 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावर उपचार. आपल्याला प्रश्नांना उत्तरे देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 तसेच 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी ठीक 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. अरिहंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचं निवेदन. आज बुधवार दिनांक 3 जून 2026 सकाळी ठीक 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे गॅस्ट्रो एसोफिगल रिफ्लक्स डिसीज. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर दीपेश शर्मा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 तसेच 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रांवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। श्रोतेहो नमस्कार। मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत मानसिक आजार आणि त्यावरील उपचार यासंबंधी। आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर मोसम फिरके। आपले प्रश्न आपल्या शंका आपण डॉक्टर मोसम फिरके यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या। फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। आपण जर नागपूरच्या बाहेरून फोन करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712 हा नागपूरचा एसटीडी कोड नक्की डायल करा। डॉक्टर मोसम फिरके नमस्कार।
1: नमस्कार,
0: आपलं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात। मानसिक आजारांबद्दल आपण बोलतो आहोत असं म्हटलं जातं की शरीराची सुदृढता ही अत्यंत आवश्यक आहे पण त्याचबरोबर मानसिक आरोग्य हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर शरीर आणि मन यांचा जो समन्वय साधायचा आहे जो संबंध आहे

0: तो काय आहे?
1: बरोबर. कसे शरीर आपलं जसं आहे त्याचा सगळा कंट्रोल हा मनावर आहे.
0: अच्छा.
1: आपण एखाद दिवशी फार उत्साही असतो, सगळं शरीरामध्ये एनर्जी असते, आणि तेव्हाच एखाद्या वेळेस आपण खूप निराश असतो, तो शरीरामध्ये एनर्जीच वाटत नाही. असे आपण खूपदा बघितलंय की जो व्यक्ती खूप एफिशियंट आहे, खूप काम करू शकतो, तो एखाद्या वेळेस निराश राहिला की त्याचं एफिशियन्सी पूर्ण डाऊन होते. तर सगळं जे कारभार आहे तो आपल्या मनाशी आहे, आणि म्हणून जसं आपण शरीराची राखण करतो, आपली शरीराची पूर्ण फिजिकल हेल्थकडे लक्ष देतो, ब्लड पॅरामीटरकडे लक्ष देतो, तसंच मनाच्या पॅरामीटर्सकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. प्रॉब्लेम असा होतो की मनाचे पॅरामीटर्स नाही. जसं आपण ब्लड प्रेशर मोजलं, हार्ट रेट मोजला, शुगर मोजलं, तसं मनाचं काहीच मोजता येत नाही.
0: बरोबर.
1: आणि ते दिसतही नाही, कारण की ते आतलं आहे.
0: मुळात मनच कुठे आहे हे नक्की दिसणं म्हणजे बघितलं जाऊ शकत नाही.
1: आजपर्यंत कोणालाच या प्रश्नाचं उत्तर माहित नाही की मन आहे कुठं. म्हणजे आपण मन डोक्यावर दाखवतो, डोक्याकडे आहे, पण तिथेही मन कुठे आहे कोणीच नाही सांगू शकत.
0: बरोबर. मेंदू, बुद्धी आणि आपलं मन ह्यांचा समन्वय कसा साधता येईल? कारण शेवटी आपले जे सगळे विचार आहेत, ज्या सगळ्या आपल्या इच्छा आहेत, त्या सगळ्या आपल्या मेंदूमधनं उत्पन्न होतात. म्हणजे कुठेतरी या मनाचा वास तो मेंदूत आहे का? आणि जर मेंदूत काही फरक जाणवला, काही त्रास झाला, तर त्याच्या अनुषंगाने काही मानसिक आजार होतात का?
1: बरोबर. आता याचं सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईल, तसं मोबाईल हार्डवेअर आहे, त्याच्यामध्ये चिप असते, कीपॅड असतो, पण आपण ते मोबाईल जर उघडला ना तर कोणी अँड्रॉइड कुठे दाखवू नाही शकत.
0: बरोबर.
1: कारण की ते सॉफ्टवेअर आहे. राईट. असंच आपण जेव्हा सिटी स्कॅन MRI करतो, जे दिसतं ते झालं आपला मेंदू. मेंदूचे सगळं स्ट्रक्चर दिसतं, मिड ब्रेन दिसतं, ब्रेन स्टेम दिसतं, पण त्यात मन कुठे हे दिसत नाही, कारण ते सॉफ्टवेअर आहे. आणि हे सॉफ्टवेअर आपल्या मनातल्या रसायनांवर काम करते, त्या प्रोसेसवर काम करते, म्हणून ते शोधणं फार कठीण आहे. पण मन आहे, त्याच्यामुळेच आपल्याला भावना आहे, आपल्याला राग येतो, तणाव येतो, आनंदी होतो, सगळं एक्साइटमेंट येते, हे सगळं मनाचा भाग आहे.
0: बरोबर. आणि जेव्हा आपण मनाचा विचार करतो तेव्हा मनामध्ये सतत विचार सुरूच असतात.
1: बरोबर.
0: कायम काही ना काही मनात सुरू असतं, पण मग कोणत्या वेळेला आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की तिथे काहीतरी गडबड झालेली आहे. कारण आपण शांत एका जागी जरी बसलेलो असलो तरी अनेक विचार सुरू असतात, आनंदाचे असतात, दुःखाचे असतात, मग त्यातले योग्य विचार कोणते, त्रासदायक विचार कोणते हे कसं ठरवणार, आणि त्याची काळजी घ्यायला पाहिजे, औषधोपचार मुख्य म्हणजे घ्यायला पाहिजे हे कसं ठरवणार, याबद्दल बोलूयात. आधी एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो मॅडम.
0: हा नमस्कार.
2: मी ममता पटले बोलते, गांधीनगर नागपूरवरून.
0: बोला.
2: हॅलो.
0: हा बोला, विचारा प्रश्न.
2: हा, मला असं विचारायचं होतं की आपणाला म्हणजे खूपदा माहीत असतं की समोरची व्यक्ती बदलू शकत नाही आणि सगळं करतं, जेव्हा की मी एक्सरसाइजही करते, मानसिक आरोग्यासाठी खूप काही करते, पण तरी पण म्हणजे आपल्या मनावर जे आघात व्हायचे ते होतातच. म्हणजे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपण समायोजन कसं करायचं की माहिती आहे की समोरची व्यक्ती बदलूच शकत नाही, कितीही केलं तरी ती तशीच राहणार, किंवा आपल्या प्रती त्यांच्या भावना आपण त्यांच्यासाठी कितीही चांगलं केलं तरी बदलत नसतं, मग अशा वेळेस आपण काय करायचं?
1: बघा मॅडम, कसं आहे की नातं म्हटलं तर तिथे देवाणघेवाण आलं. मी नात्यामध्ये तुमच्यासाठी काही करेल तर ऑब्व्हियसली मी तुमच्याकडून अपेक्षित करेल की तुम्ही पण ते माझ्यासाठी करावं. पण जेव्हा आपण अपेक्षा म्हणतो ना तर अपेक्षा आपण हे समजून घ्यायला पाहिजे. अपेक्षाचा अर्थ आहे की असं व्हायला हवं, पण असं होईलच असं गरजेचं नाही आहे.
0: बरोबर.
1: एक्झाम्पल की मी माझ्या मुलाला छानसे कपडे घेऊन दिले आणि मग मी ही अपेक्षा करतो की त्यांनी आता अभ्यास करावा, तर ही माझी अपेक्षा झाली की अभ्यास करा, पण आता कपडे घेऊन दिले म्हणून तो अभ्यास करेलच असं नाही आहे.
0: बरोबर.
1: तर अपेक्षेप्रमाणे बघितलं, आता नवरा बायको, आई मुलगा किंवा बाबा मुलगी, काही पण नातं, आपण जर अपेक्षेच्या दृष्टीने बघतोय तर आपल्याला माहिती असतं की हे कदाचित असं होईल आणि कदाचित होणार नाही. दुःख नेहमी गोष्टी झाल्याचं नाही होत, न झाल्याचं होतं.
0: बरोबर.
1: आणि आपण ना तिथे त्याला स्वीकार करत नाही की असं कसं ते होऊ नाही शकत, असं कसं तो माझं ऐकत नाही, ती माझं ऐकत नाही. आपण तिथे जेव्हा असं म्हणतो तिने ऐकायलाच हवं, त्यांनी ऐकायलाच हवं,

0: आपण ही अपेक्षा नाही करत आहे, आपण कुठंतरी त्या व्यक्तीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अच्छा.
0: आणि आपण स्वतःला प्रश्न विचारला हवा की आपण कोणाला कंट्रोल करू शकतो का, तर उत्तर आहे नाही, आपण कोणालाच कंट्रोल नाही करू शकत.
1: आपण काय करायचं हे आपल्या हातात असतं, लोकांनी कसं वागायचं हे आपण नाही ठरवू शकत, त्यामुळे मग तो विचार करून आपण वागायला पाहिजे. आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा, मला सरांना प्रश्न विचारायचा होता.
1: हा बोला.
2: म्हणजे अभ्यासाचा ताणतणाव विद्यार्थ्यांना वाढतो पण अभ्यासही तितकाच आवश्यक आहे, तर मग ते कसं आपण दोन्ही बाजू कशा म्हणजे हँडल करायच्यात?
0: बरं, बघा कसं आहे, आता आपलं जे जग आहे ते खूप कॉम्पिटिटिव्ह आहे. प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्याच्यात आपल्या मुलांना शाईन करायचं. आता कोणची पण परीक्षा म्हटली तर तिथे समजा 10,000 जागा आहे तर मुलं बसणारी कमीत कमी 3 ते 4 लाख मुलं असतात. तर आता हे समजून घेणे गरजेचं आहे की जर आपण एखादी परीक्षा देतोय तर त्याच्यामध्ये 10,000 आपण येऊ शकतो आणि उरलेले 2,90,000 येऊ शकतो. म्हणजे चान्सेस दोन्ही आहे, मी पासही होऊ शकतो आणि फेलही होऊ शकतो. प्रॉब्लेम हा आहे की आपण जेव्हा परीक्षा देतो तर आपलं सगळं लक्ष मी पास होईल की नाही, माझा नंबर लागेल की नाही याच्यावर असतो. आता बघा की मी जर या गोष्टींवर लक्ष देतोय जे माझ्या हातात नाही तर माझा तणाव जो आहे ना तो वाढतो, माझं स्ट्रेस वाढतं, ओव्हर थिंकिंग वाढतं. बरं, असं आहे का की मग मी सोडून द्यावं?
1: नाही.
0: त्या क्षणी जेव्हा मला माहिती आहे माझा नंबर लागेल नाही लागेल माझ्या हातात नाही, पण त्या क्षणाला माझा अभ्यास माझ्या समोर आहे.
1: बरोबर.
0: मला भेटलेली वेळ माझ्या समोर आहे, ते माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? हो, आहे. आता जी मुलं शाईन करतात, जी मुलं सक्सेसफुल होतात, हाच फरक असतो. त्यांचं लक्ष सगळं असतं माझ्या हातात काय आहे, वेळ किती आहे, माझं स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय. आणि जे मुलं अँग्झायटीमध्ये जातात, नाही करू शकत, क्षमता असते पण फेल होतात, त्यांचं सगळं लक्ष त्या आउटकमवर असतं, रिझल्टवर. बरं, हे आउटकम खूपदा टीचर्सकडून येतं, पॅरेंट्सकडून येतं, समाजाकडूनही येतं.
1: प्रेशर असतं.
0: आणि खूपदा कोणी पण प्रेशर नाही दिलं तर मुलांचं स्वतःच प्रेशर असतं.
1: अगदी.
0: कारण की ते त्याच्या त्यांना आपली किंमत शोधतात. मी केलं म्हणजे मी व्हॅल्युएबल, आणि माझ्याकडून नाही झालं मग तर माझी किंमतच नाही. तर या प्रकाराने तो ताण जनरेट होतो. मुलांना हे फक्त दाखवणे गरजेचं आहे की बघा असा असा ताण निर्माण होतोय. आपण एवढं जरी त्या मुलांना दाखवू शकलो तर कदाचित या अवेअरनेसमुळे बदल घडू शकतील.
1: अच्छा, बिलकुल. आपण बातचीत करत होतो की कुठल्या क्षणाला आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की आपल्याला एखाद्या एक्सपर्टची, एखाद्या डॉक्टरची, समुपदेशकाची गरज आहे, आणि समुपदेशन आणि औषधोपचार ह्याच्यामध्ये काय फरक असतो, केव्हा गरज पडते की औषधं घ्यायची आहे?
0: बरोबर. तुम्ही सुरुवात केली विचारांपासून. तर कसं आहे, आपण म्हणतो मी असा विचार केला किंवा मी असा विचार करत नाही, मला असं वाटतं विचार आपल्या कंट्रोलमध्येच नसतात. आपण जेव्हा कधी रिकामे बसतो तेव्हा डोक्यात विचार येतात आणि त्यांच्यावर आपला कंट्रोल हा शून्य असतो.
1: अच्छा.
0: राईट. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे विचार जेव्हा खूप नकारात्मक होतात परिस्थितीच्या हिशोबाने किंवा नात्यांमधले स्थितीच्या हिशोबाने, तेव्हा तो ओव्हर थिंकिंग ताणमध्ये जातो. सोपं आहे की जेव्हा कधी माझ्या ह्या गोष्टींमुळे, विचारांमुळे माझं काम अफेक्ट होत असेल, माझं शरीर अफेक्ट होत असेल, माझ्या नातं अफेक्ट होत असेल, मग काहीतरी गडबड होते. समुपदेशन कधी, जेव्हा गोष्टी माइल्ड आहे, सौम्य आहे, समुपदेशन. पण जर गोष्टी खूप क्रोनिक आहे, खूप दिवसांपासून आहे, त्यांची तीव्रता जास्त आहे, सिव्हिअर आहे, तर मग खूपदा फक्त समुपदेशनाने पण होत नाही, आपल्याला औषधी द्यावं लागतं.
1: बिलकुल. एक श्रोते फोनवर आहेत, त्यांच्याशी बोलूयात. हॅलो.
3: डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा आहे की माणसानी बुद्धीनी विचार करायला पाहिजे, मनानी विचार करायला पाहिजे की हृदयाने विचार करायला पाहिजे?
0: बघा, विचार हे विचार आहेत, त्याच्यात मनाने विचार करणे, बुद्धीने विचार करणे आणि हृदयाने असं काही नसतं. मन म्हणजे विचार विचार आहे. बरं, कसं आहे की मी ना याला थोडं दुसऱ्या अँगलनी बघतो की जेव्हा कधी आपल्या मनात विचार येतात, ठीक आहे, आपण काही विचारांना होल्ड ऑन करू शकतो, काही विचारांना धरून ठेवू शकतो आणि काही विचारांना जाऊ देऊ शकतो. सो पाहता तुम्ही हे कार्यक्रम रेडिओवर ऐकताय.

0: रेडिओवर बरेच चॅनल असतात, तर आपण चेंज करत राहतो. तर एखादं आवडलं तर आपण तिथे थांबतो, ते ऐकतो, नाही आवडलं तर चेंज करतो. तसंच विचारांचे, तुमच्या मनात जे काही विचार येतात जर ते तुम्हाला लाभदायी असतील, त्याने जर तुमचा फायदा होत आहे तर तुम्ही त्याला धरून ठेवतात, आणि जर त्याचं नसेल तर तुम्ही त्याला सोडून देतात. राहिला प्रश्न बुद्धीनी आणि मनानी, तर हे कसं असतं, एक असतं लॉजिकल, जिथे आपण गोष्टींना कंपेअर करतो, याच्यात फायदा किती तोटा किती, हे नाही केलं तर तोटा काय होईल, हे झालं बुद्धीने विचार करणं. आणि खूपदा म्हणतो आपण मनाने विचार करणं, तर ते भावना असतात. आता समजा एखादी वस्तू आहे ती मला विकायची आहे, पण नाही ती मला माझ्या आजोबांनी दिली आहे, हा झाला भावनिक. आता तेच वस्तू खूप जुनी झाली, त्याला खर्च जास्त आहे, मग विकून टाकणे झालं लॉजिकल. तर असं लॉजिकल, कधी काही गोष्टींना लॉजिकली घ्यावं लागतं, काही गोष्टींना भावनिकरित्या घ्यावं लागतं, ते डिफर्स. असं आपण स्पेसिफिकली नाही सांगू शकत की मनानेच करा
1: किंवा प्रत्येक गोष्टीचा ताळमेळ साधता आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि हा ताळमेळ जेव्हा आपण साधू शकतो तेव्हा आपण एक नॉर्मल इंडिव्हिज्युअल आहे, आपलं मनस्थिती नॉर्मल आहे असं म्हणू शकतो. पण हा ताळमेळ जेव्हा चुकतो तेव्हा जे त्रास निर्माण होतात त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पहिले एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो. हा नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आधी आई वडिलांबरोबर असताना भाऊ बहिणी बहिणी बहिणीचे सगळ्यांचे संबंध खूप आपुलकीचे बॉन्डिंग खूप असतात, पण त्यांची लग्न झाल्यानंतर जेव्हा त्यांचे परिवार वाढतात, त्यांची मुलं मोठी होतात, तसा ते आपल्या भाऊ आपले वडील किंवा आपल्या आईवरती अशी बंधनं टाकतात की तो तिचा मुलगा खूप मोठ्या पोस्टवर आहे, तू काही जास्ती फोन नको करतात, जाऊ मावशीचा फोन येत नाही, तू कशाला करते वगैरे, तर असे. आणि त्याचा गैरसमज असा निर्माण होतो की त्याला वाटतं की ही फोन करत नाही, त्याला तिला वाटतं की हा फोन करत नाही, तर अशा कंडिशनमध्ये परिस्थिती बिघडत जाते, तर काय करावं.
0: बरं, कसं आहे ना मॅडम की नाती जेव्हा खूप सारी एकाच ठिकाणी येतात तर गोंधळ होतात. नाती असली तर अपेक्षा होतात की तू असं करू नको, तू तसं करू नको. पण मला काय वाटतं, कोणचंही नातं असं कम्युनिकेशन हवं, स्पष्ट ट्रान्सपरंट कम्युनिकेशन हवं. आता जर समजा तुम्ही मला एखादी गोष्ट सांगताय, तुम्हाला माझा राग आला एखाद्या गोष्टीला, पण तुम्ही मला फक्त राग दाखवताय, पण तुम्ही हे ऍक्सेप्टच करत नाही की तुम्हाला राग आला, तर मग हे जे नातं हे खराबच होईल. मग ते नातं भाऊ बहिणीचं असो, आई वडिलांचं असो, मूल आणि आई पॅरेंट्सचं असो, ट्रान्सपरन्सी, मनात असलेल्या गोष्टी स्पष्टपणे न चिडता न राग करता बोलता आल्या दोघांनी पण, तर नातं टिकतील. नाही तर कसं भावनिक रित्या तुम्ही वागलात, रागात वागलात, टेन्शनमध्ये वागलात, नैराश्यात गेलात, मग ते नातं तर टिकणार नाही.
1: बिलकुल. आपण बोलणार होतो की काय प्रकारचे त्रास उद्भवतात जर हा ताळमेळ विचारांचा आणि सगळा जर चुकला, तर काय काय प्रकारचे त्रास उद्भवू शकतात.
0: सगळ्यात कॉमन आहे डिप्रेशन, नैराश्य. असं म्हणतात की जवळपास 30-40% लोक नैराश्य मध्ये आहेत.
1: अच्छा.
0: हा. आणि त्यातले खूप सारे जे लोक आहेत त्यांना खरंच डॉक्टर पर्यंत जाण्याची गरज आहे.
1: अच्छा.
0: कारण की खूपदा आपल्याला नैराश्य येतं, 10 दिवस राहतं, निघून जातं. प्रत्येक नैराश्याला औषध देणे किंवा समुपदेशन लागेलच असं काही गरजेचं नाही. परिस्थिती वाईट जी असतं, परिस्थिती बदलली की निघून जातं. पण कसं आहे की जर समजा नैराश्य खूप दिवस असेल, जातच नाही आहे, नात्यांमधले प्रॉब्लेम सुटतच नाही आहे, कामावरचे प्रॉब्लेम सुटतच नाही, आर्थिक अडचणी सुटतच नाही, आणि त्याच्यामुळे जर मी अफेक्ट होत असेल मग हेल्प घ्यायला हवी. दुसरं मोस्ट कॉमन असते भीती, अँझायटी. जसं आपल्याला श्रोत्यांनी विचारलं परीक्षेची भीती. आता एखाद्याला परीक्षेची भीती असेल, एखाद्यानी एखादा व्यवसाय स्थापन केला तो टिकेल नाही टिकेल याची भीती असेल, एखाद्यानी घर बांधलं तर त्याचे हप्ते भरण्याची भीती असेल, एखाद्याची नोकरी आहे. आता जसं आपण बघतो की आयटी सेक्टरमध्ये बरंच ले ऑफ होते, तर रोज रात्री भीती वाटते की सकाळी माझी नोकरी टिकेल की नाही. माझ्यावर खूप कॉमन नाती, आजकाल रिलेशनशिप्स असतात, मॅरेजेस असतात, त्याचाही तणाव असतो की पुढची व्यक्ती मला सोडून तर जाणार नाही, कदाचित मी ती सोडून घेत मी काय करेल, माझं कसं होईल. जसं आता श्रोत्यांनी विचारलं मुलांसोबत, आता जर माझं वय खूप जास्त आहे 60-70 आहे, मी डिपेंडंट आहे त्यांच्यावर मुलांवर, आणि मुलं सोडून गेली तर ही भीती, हे सुद्धा सगळ्या

0: एन्झायटीचे प्रकार आहे, हे प्रकार तर जवळपास शहरी भागामध्ये 40-50% असतात. 40-50% आणि या सगळ्या आजारांवर जर आपण बघितलं, 10 लोकांना जर गरज आहे, 10 पैकी फक्त एकच व्यक्ती डॉक्टर पर्यंत जातो, बाकी 9 जे आहे ते घरीच बसले आहे, बाकी 9 जे आहे ते फक्त त्रासच सहन करत आहे. आणि हे खूप वाईट आहे, कारण की काय होतं, ज्याचं मदत अवेलेबल आहे आणि ते तुम्ही घेत नाही तर यात आपलं नुकसान आहे, आपलं आयुष्य खराब.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, आणि आज आपण बातचीत करतो आहोत मानसिक आजार आणि त्यावरील उपचार यासंबंधी. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मोसम फिरके. आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर मोसम फिरके यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या, फोन नंबर्स आहेत 6940067 256-0101 आणि 2529266-0712 हा STD कोड नक्की डायल करा जर आपण मोबाईलवरनं कॉल करणार असाल किंवा आपल्या नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल. आणखीन एक फोन येतो आहे. हॅलो
2: मॅडम, गुड मॉर्निंग मॅम. डॉक्टर गुड मॉर्निंग, मला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा आहे.
0: बोला सर.
2: की जसं सर आता बोलले की जसं कोणी नवीन व्यवसाय करतात एक एन्झायटी असते, नक्कीच असते की आपण बिझनेस मध्ये एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करतो आपण, तर ती एन्झायटी असते. तर डॉक्टर सर बोलले की 10 पैकी 9 लोक दवाखान्यापर्यंत येतात, तर त्या एन्झायटी आहे तर त्यावर काय असे उपचार आहे की दवाखान्यात द्यावं लागेल
0: आपण व्यवसाय करतो. 10 लोकांना गरज आहे डॉक्टरची तर 10 पैकी 1 जण जातोय, 9 लोक मदत घेत नाही असं आहे.
1: तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न आहे का आपला.
0: हा बरं, कसं आहे आपल्या समाजामध्ये, कसं आहे आता मला जर फ्रॅक्चर झालं, मी ऑर्थोकडे चाललो, मला कोणी जज करणार नाही, हड्डीच्या डॉक्टर कडे चालला ठीक आहे. मी जर ते म्हटलं मी यांना सायकॅट्रिस्ट कडे चाललो, अरे तुला काय झालं, काय गरज आहे,
1: बरोबर,
0: कशाला जावं लागतं, ते तुला औषधं देतील, ते लाईफ टाईम राहतील, तू अडिक्टेड होशील त्याविषयी,
1: तुला सरळ वेड लागलाय इथपर्यंत लोकांचं बोलणं असतं.
0: आणि या सामाजिक दृष्टिकोनामुळेच लोक मदत घेत नाही. आणि काय होतं की बघा, जसं हृदय माझं आहे, लिव्हर माझं आहे, गट माझं आहे, तर ते मी त्यांना स्वीकार करतो, हे माझे आहेत, यांना त्रास झाला तर मला काळजी घ्यायची आहे. पण मन माझं आहे किंवा मन आजारी पडू शकतं हे मी स्वीकारच करत नाही. समजा मी स्वीकार केलं, हो हे माझं मन आहे, याला त्रास होऊ शकतो, मला डॉक्टर पर्यंत जायला काही भीतीच वाटणार नाही.
1: बरोबर.
0: पण खूपदा आपल्या समाजामध्ये असं असतं की मन एक तर आजारी पडूच नाही, आणि जर मन आजारी पडलं तर हा व्यक्ती म्हणूनच कमजोर आहे, आणि या दृष्टिकोनामुळे लोक दूर राहत आहे.
1: बिलकुल. आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो
3: हॅलो
1: हॅलो हा बोला.
3: हा हॅलो, नमस्ते मॅम. नमस्ते डॉक्टर.
0: नमस्ते
3: सर. माझे मिस्टर आहेत, मी नागपूरहून बोलत आहे. आज ते आता 60 आहेत, पण लग्न झाल्यापासून त्यांच्या याच्यामध्ये ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे त्यांच्यामध्ये. असे हात पाय धुवत असतात, पण त्यांचं त्यांनी सर्व्हिस वगैरे बरोबर केली आणि बरोबर बोलतात वगैरे, पण जेव्हा जेव्हा म्हणजे जेव्हा सबड मिळेल, बोललं तरी हातपाय धुणे, मागे सरकलं तरी हातपाय धुणे, समोर सरकलं तरी हातपाय धुणे, फक्त आपले विचार आपले याच्यातच असतात ते सर्व, म्हणजे आणि मेडिसिन घ्यायला तयार नसतात. आणि बाकी ऑफिशियल कामं करतात पण रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना फिलिंग्स नाहीये, लव्ह आणि पुरांबद्दल नाहीये, माझ्याबद्दल नाहीये. लग्न झालं, मुलं झाली, आता मुलांची काळजी मी घेतली, मुलं मोठे झाले, आता मुलांनी पण ते स्वीकारलं की बाबा आपले शेर आपल्याला काही मदत करत, त्यांना कुठे जायचं पोहोचत नाही, कुठे नेत नाही, आणत नाही. आता मी सुद्धा तशीच सहन करत आलेली आहे, पण खूप फील होतं सर की यांच्याशी कसं वागायचं, कारण माझं मॅरिड लाईफ सगळं तसंच गेलं, म्हणजे मला त्यांच्याकडनं असं प्रेमाची भावना किंवा तशी बोलणं म्हणा त्यांचं काहीच मला मिळालं नाही किंवा माझ्या मुलांना मिळालं नाही, ह्या सगळ्यांचं फिलिंग मला आहे आणि ते सगळं आयुष्यभर मी भोगत आहे. पण ऑफिसचे बाहेरचे काम वगैरे करतात, पण बाहेर जरा सुद्धा कधी कधी ते गेले तरच आपण करून घ्यायचे, त्यांच्या मूडनुसार मला बघावं लागते, म्हणजे ते बाहेर गेले म्हणजे ते मग करत असेल तर करून घ्यायचे, पण आपल्यानुसार ते जातात असं नाहीये. त्याच्यामुळे आता मला बघायला आयुष्यभर असंच गेलं तर मला खूप त्रास होतोय. आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे असं करत असताना मला सगळ्यांनी सांगितलं की ते बदलते, पण आता ते बदलते तर नाही, पण आज माझा मुलगा आज 20-25 वर्षाचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मला ते लक्षणं दिसून राहिले, म्हणजे एक तर हात नाही पण अत्यंत अग्रेसिव्ह आहे तो सुद्धा.

0: म्हणजे कसं आहे, ओसीडी हा जो आजार आहे हा क्रोनिक आजार आहे, म्हणजे हा आजार असा तापासारखा नाही. युजली हा आजार 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष किंवा 30-30 वर्षापासून असतो. हा पण एक अँग्झायटीचाच प्रकार आहे. मी असं नाही केलं तर असं होणार, मी हात नाही धुतलं तर ऍक्सिडेंट होणार, मी बटन नाही दाबले तर स्फोट होणार, असं त्यांच्या मनात चालू असतं. हे लोकांना जर इन्साईट असेल, इन्साईट म्हणजे ऍक्सेप्टन्स असेल की आपण आजारी आहोत तर याचा उपचार होतो. पण जर इन्साईट नसेल, म्हणजे त्यांना हे स्वीकारच नसेल की मी आजारी आहे, तर याचा उपचार करणे फार कठीण जातं. समजा तुम्ही जशी परिस्थिती म्हटली की यामुळे पूर्ण कुटुंब अफेक्ट होतंय, मुलं मोठी होत आहे, आता त्यांची काम नोकरीची वय आहे, आता तुम्ही एक गृहिणी आहात, या सगळ्यांचा परिणाम होतो. जर समजा ते मदत घ्यायला तयार नसतील आणि तुम्हाला जर त्रास होत, तर ऍटलिस्ट तुम्ही सुद्धा एखाद्या सायकॅट्रिस्टकडे किंवा एखाद्या समुपदेशनाकडे जाऊन आपल्याला काही गरज आहे का, आपण काही उपचार घ्यायला हवं का किंवा समुपदेशन घ्यायला हवं का, हे तुम्ही बघा.
1: बिलकुल. एखादा मानसिक रोगी आपण ज्याला म्हणूयात की ज्याला काहीतरी त्रास होतोय, तो घरात असताना आजूबाजूला कुटुंबातील व्यक्तींनी कसं वागायचं हेही तेवढंच महत्वाचं असतं. तर त्यांचे परिणाम काय होतात, म्हणजे एक व्यक्ती घरातली जी आहे आजारी आहे, त्याचा बाकीच्या कुटुंबावर काय परिणाम होतो, आणि अशा वेळेला त्या कुटुंबातील व्यक्तींनी काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे.
0: एक मानसिक आजार तो सगळ्या कुटुंबाला अफेक्ट करतो, यांना आपण को डिपेंडन्स म्हणतो. म्हणजे आजारी एक आहे पण त्याच्यामुळे बाकी सगळे परेशान होत आहे. जसं स्किझोफ्रेनियाच्या आजारामध्ये पूर्ण कुटुंब परेशान होतं, ओसीडीच्या आजारामध्ये, बायपोलरच्या आजारामध्ये, हे जे आजार आहे, डिमेन्शिया या आजारामध्ये जे कोणी त्यांची काळजी घेत आहे ते सगळे अफेक्ट होतात. आता कसं आहे, मला पर्याय तर नाही आहे. मला जरी त्रास होत असला तर मला काळजी तर घेणेच आहे, मी त्या व्यक्तीला सोडू तर शकत नाही, माझी नाती नातं आहे तिच्यासोबत. तर अशा वेळेस मला जर त्या व्यक्तीची काळजी घ्यायचं तर मी इमोशनली स्ट्रॉंग पाहिजे. आणि मला जर दिसतंय की हो या सगळ्या गोष्टींमुळे मीच डिप्रेशनमध्ये जातोय, मलाच अँग्झायटी होते, तर ती व्यक्ती जरी उपचार घेत नसेल तर मला स्वतःसाठी उपचार घेणे गरजेचं आहे. कारण की असंच जर राहिलं तर ओल्ड एजमध्ये विसरभोळेपणा, डिमेन्शिया हे सगळे आजार वाढतात.
1: बिलकुल.
0: अँक्झायटी वाढते.
1: बिलकुल. आपण जसं बोललो की जर समोरची व्यक्ती ऐकायला तयार नाही तर आपण आपल्यामध्ये काय बदल करू शकतो, पण अशा वेळेला जी बाकीची फॅमिली आहे, जे कुटुंब आहे, त्यांनाही औषधोपचाराची गरज पडते की फक्त समुपदेशनामध्ये काम होऊ शकतं, याबद्दल बोलूयात. आधी एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: नमस्कार मॅम. मी काय, माझा प्रश्न डॉक्टर साहेबांना हा होता की रात्रीला जास्त झोपेमध्ये असताना स्वप्न पडणं आणि सकाळी उठल्यावर म्हणजे असं सुस्त वाटणं आणि चिडचिड वाटणं, हे काय मानसिक आजाराचे काही लक्षण असू शकतात का सर?
0: ओके. झोपेमध्ये खूप स्वप्न येणं किंवा झोप लागायला खूप वेळ लागणं आणि उठल्यावर फ्रेश न वाटणं, याचा अर्थ आपली झोप बरोबर नाही आहे. राईट. तर आपली झोप का बरोबर होत नाही हे आपल्याला बघून घेणे फार गरजेचं आहे. सगळ्यात मोस्ट कॉमन माणसांमध्ये व्यसनांमुळे, तंबाखू किंवा याच्यामुळे सुद्धा झोप खराब होते. दुसरं मोस्ट कॉमन आजच्या तारखेमध्ये मोबाईल. जर समजा झोपायच्या 90 मिनिटा पहिले, 2 तासा पहिले जर माझ्या हातात मोबाईल आहे तर माझी झोप खराब होतेच. हे सगळं कारणामुळे ना मग सकाळी फ्रेश वाटत नाही. या सगळ्या कारणांमुळे ना मग रात्रभर स्वप्न चालतात, उखड झोप राहते. आणि हे मानसिक आजाराचे लक्षण आहे का तर असू शकतात. डिप्रेशन मध्ये सुद्धा झोप खराब होते, अँग्झायटी मध्ये झोप खराब होते, सायकोसिस मध्ये झोप खराब होते, होऊ शकतं. पण मोस्ट कॉमनली मोबाईल, व्यसन, रात्रीची वेळ आपण कशी घालवतोय याच्यावर डिपेंड करतं की आपली झोपची क्वालिटी काय राहील.
1: बिलकुल. आपण बोलणार होतो की एखादी व्यक्ती आजारी आहे मानसिकरित्या, तर आजूबाजूचे त्याचे जे कौटुंबिक नाती आहेत त्यांनी काय काय करायला, त्यांनाही औषधोपचाराची गरज असते का?
0: येस. जे आपण फॅमिली बर्नआउट म्हणतो, केअर गिव्हर बर्नआउट, हे खूप कॉमन आहे. एखादा डिमेन्शिया किंवा स्किझोफ्रेनियाचा पेशंट जेव्हा असतो तर त्याची सगळी फॅमिली बर्नआउट होते. आणि होतं काय की एक व्यक्ती काळजी घेते, बाकी दूर हटून जातात. मग ती एक व्यक्ती सफर करत राहते. तर एखाद्या घरी जर एखादा मानसिक आजार असेल तर रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करणे फार गरजेचं आहे. दुसरं, आपण जेव्हा बर्नआउट मध्ये जातोय तर याचे खूप सारे ना ग्रुप असतात. जसं एपिलेप्सी, बर्नआउट ग्रुप, डिमेन्शिया.

0: च्या बर्न आउट ग्रुप, जिथं नातेवाईकांसाठी ग्रुप असतात, जिथं ते मन मोकळेपणाने बोलू शकतात, आपली भावना व्यक्त करू शकतात, आपल्या भावनांना बघू शकतात, आपल्या डोक्यातले विचारांना जाणून घेऊ शकतात, तर हे ग्रुप थेरपी एक असते. आता खूपदा जास्तीत जास्त वेळेस हे ग्रुप थेरपीनी जे केअर गिव्हर बर्नआउट आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतं. पण त्याच्यातही समजा एखाद्या व्यक्तीला खूपच, आता जसं खूप वर्षापासून त्याच परिस्थितीमध्ये आहे, तर कदाचित डिप्रेशन होऊ शकतं, कदाचित अँग्झायटी डिसऑर्डर होऊ शकते. अशा काही केसेसमध्ये जिथे एकदम तीव्र आहे तिथे औषध उपचाराची गरज आहे. अदरवाईज मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ग्रुप थेरपी, काउन्सिलिंग, मनमोकळेपणाने बोलणे यांनी सुद्धा आधार, आणि शेअरिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, मानसिक आजाराच्या पेशंटच्या नातेवाईकांनी शेअर केलं रिस्पॉन्सिबिलिटी, तर दॅट इज अ ग्रेट हेल्प. मदत
1: खरं म्हणजे आपला सामाजिक जो तानाबाना आहे, जे म्हणतो सामाजिक जडणघडण जी आहे आपली, तीच अशी आहे की सगळे एकत्र आहेत आणि त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज भावना शेअर होतातच. पण जसं शरीराबद्दल म्हटलं जातं की शरीर सुदृढ ठेवण्यासाठी हे हे हे हे करा, तसं मनासाठी आपण काय करू शकतो, कारण मन तर आपल्याला दिसणारच नाहीये, आणि मग ते सुदृढ ठेवण्यासाठी, आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करता येईल.
0: समजा मी खूप सध्या मानसिकरित्या निरोगी आहे, मी प्रिव्हेंटिव्ह बोलते, म्हणजे आता मला काही मानसिक आजार नाही आहे तेव्हा, तर मला माझं मन चांगलं ठेवायचं तर रोज मेडिटेशन खूप हेल्प करते, योगा, कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज, माझं डायट काय आहे, माझी झोप कशी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं माझा मोबाईल यूज किती आहे. कारण की आजच्या जगामध्ये काय झालंय की सगळे प्रॉब्लेम आहे ना ते रिअलिस्टिक नाहीच आहे. कम्पॅरिझन लोकांसोबत, मग जेलसी, मग ती कॉम्पिटिशन, त्या कॉम्पिटिशनमध्ये धावत राहणे, मग त्याच्यामुळे होणारे त्रास, एन्झायटी. मोबाईल जरी आपण कट करू शकला किंवा माइंडफुली मोबाईल यूज करू शकलो, तर मला वाटतं खूप सारे ताणतणाव आपले, म्हणजे आपण मानसिक आरोग्य राखू शकतो. आणि मेडिटेशन, योगा वगैरे आहेच, पण याच्या सोबत सोबत ना आपण रायटिंग करायला हवी, डायरी रायटिंग, दॅट ऑल्सो इज व्हेरी हेल्पफुल.
1: जेव्हा आपण डायरी रायटिंग सांगतो, तर कुठल्या वयापासून याची सुरुवात करता येईल, कशी याची सवय लावता येईल, किंवा सवय लावता येते का, मुख्यतः हा प्रश्न आहे.
0: कसं होतं, पहिले आहे ना जॉईंट फॅमिली राहायची, तर तेव्हा डायरी लिहायची गरजच नाही पडायची, दोन मित्र राहायचे, काका काकू राहायचे, बोलून मोकळं. आता कसं आहे, ज्यांना बोलायला कोण नाही त्यांच्यासाठी डायरी रायटिंग आहे. भावना, विचार लिहिणे, जाणून घेणे, इट इज, दॅट इज डायरी रायटिंग.
1: बिलकुल. श्रोते हो, आपण ऐकत होतात मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासाठी आम्हाला तांत्रिक सहाय्य लाभलं सचिन कोगणे आणि दीपक भुते यांचं. सादरीकरण सहाय्य लाभलं अतुल साखरकर यांच्याकडून, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. डॉक्टर मोसम फिरके यांच्यासह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेतेय. नमस्कार.
0: नमस्कार.
1: हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून प्रसारित करीत आहोत अरिहंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. नमस्कार. अरिहंत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. आज या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत गॅस्ट्रो इसेफिजियल रिफ्लक्स डिसऑर्डर किंवा डिसीज याच्याबद्दल, आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर दीपेश शर्मा. आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर दीपेश शर्मा यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067, 2560101 आणि 2529266. या फोन नंबर्सच्या आधी 0712 हा एसटीडी कोड आपल्याला डायल करायचा आहे जर आपण नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा मोबाईलवरनं कॉल करणार असाल. श्रोताओ, आप सुन रहे हैं अरिहंत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपुर हेलो डॉक्टर ये लाइव फोन इन प्रोग्राम. आज इस लाइव फोन इन प्रोग्राम में हम बातचीत करेंगे गैस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स डिसीजेस, इसके बारे में हमारे साथ है तज्ञ डॉक्टर दीपेश शर्मा. आप अपने सवाल, अपनी शंकाएं डॉक्टर दीपेश शर्मा से पूछिए और हमारे इस प्रोग्राम में सहभाग लीजिए. हमारे फोन नंबर्स नोट कर लीजिए. फोन नंबर्स है 6940067, 256-0101 or 252-9266.

0: वाइट इज
1: आ,
0: बेटर.
1: आ, लेकिन जैसे अगर नींद नहीं होती है तो कई बार एसिडिटी होती है, तो जो एसिडिटी होती है बार बार, या कई बार कुछ खाना खाना खाए, गलत खाना खाए, तो एसिडिटी होती है. तो ये
0: जी
1: एसिडिटी और जो रिफ्लक्स के कारण एसिडिटी होती है, क्या उस एक ही है या उसमें कुछ अंतर आता है?
0: रिफ्लक्स के कारण जो एसिडिटी होती है जनरली ये क्रॉनिक होती है और लंबे समय से पेशेंट को तकलीफ होती है. कभी कभी एसिडिटी होने जो होती है दैट इज़ रूटीन सम प्रॉब्लम के कारण, जैसे आपने बताया स्ट्रेस के कारण. ये क्रॉनिक प्रॉब्लम नहीं है, ये शॉर्ट टर्म होता है और ये रिकवरेबल है कम्प्लीटली.
1: जी. तो किस तरह से हमें पता चलेगा कि ये जो हमारी एसिडिटी है ये रूटीन वाली है, मतलब एक दो दिन में ठीक हो जाएगी, या फिर इसके लिए दवाइयों की ज़रूरत पड़ने वाली है? इसके लिए हम किस तरह से सोचेंगे, ये पहले एक श्रोता से बात कर लेते हैं, बाद में इस बारे में बात करेंगे. हेलो.
0: हेलो.
2: हेलो.
1: हाँ
2: हाँ मैडम, नमस्कार.
1: नमस्कार.
2: हाँ सर, आणला एक प्रश्न होता माझा. सर नमस्कार. सर
0: नमस्कार. बोला.
2: हाँ सर, मी नागपूरहून बोलताय. सर माझा असा प्रश्न होता, माझ्या मिसेसचं वय 32 वर्ष आहे. तिला
0: बरं.
2: आहे की नाही ऍसिडिटीचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे, तर सर का बरं होत असेल तिला एवढी ऍसिडिटी? म्हणजे
0: ऍसिडिटी
2: तिचं
0: हे
2: एकदम
0: खूप
2: डोकं पण दुखते, आणखी मग तिला वोमिटिंग केलं थोडंसं, म्हणजे ते गळ्यामध्ये बोट वगैरे घालून ती करते, तर त्यामुळे तिला बरं वाटते थोडं. ते
0: नाही,
2: सर्व
0: डोकं दुखतो त्याच्यानंतर
2: पडल्यामुळे.
0: ऍसिडिटी होते की ऍसिडिटी नंतर डोकं दुखतो ते पण महत्वाचं आहे.
2: हो नाही सर, तिचं कसं ऍसिडिटी अगोदर होते, नंतर मग तिचं
0: डोकं
2: डोकं वगैरे
0: दुखतो
2: सर्व
0: आहे.
2: दुखायला लागतं.
0: ऍसिडिटी हे याचे भरपूर कारण आहे. एक सिंपल म्हणजे एकच कारण नाही आहे. आपण जे जेवण करतो त्याच्यात तिखट तेलकट आंबट जर जास्त असेल त्याच्यामुळे ऍसिडिटी होते. पेन किलर मेडिसिननी ऍसिडिटी होते. झोप नाही घेतली तरी ऍसिडिटी होते. स्ट्रेस खूप जास्त असेल, मोर स्क्रीन टाईम खूप असेल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असेल त्याच्यामुळे पण इनडायरेक्टली ऍसिडिटी होते. तर आपल्याला कारण शोधायला पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याचं ट्रीटमेंट करायला पाहिजे.
1: बिल्कुल. जो हम बात कर रहे थे कि नॉर्मल एसिडिटी जो अभी हमने बताया इन इन कारणों से होती है, और जो एसिड रिफ्लक्स है, इसमें क्या फ़र्क है? ये कैसे पता चलेगा कि कौन सी एसिडिटी है और उसके लिए हमें क्या ट्रीटमेंट करनी है?
0: जनरली दोनों मोर और लेस सेम सिम्टम्स रहते हैं
1: अच्छा.
0: मोस्ट ऑफ द पेशेंट में. मैंने आपको पहले भी बताया जैसे एसिडिटी शॉर्ट टर्म 1 या 2 दिन से हो रही है दैट वी कैन कंसिडर ये कुछ नॉर्मल है, बहुत ज़्यादा सिग्निफिकेंट नहीं है. यू कैन स्टार्ट विथ मेडिसिन, थोड़ा मेडिसिन दे के रिस्पॉन्स देखते हैं और रिस्पॉन्स देखने के बाद में 2-3 दिनों में हम उसको मेडिसिन को बंद कर सकते हैं. और मेनी टाइम जिसमें कुछ ट्रिगरिंग फैक्टर रहते हैं जैसे बाहर का खाया है, मसाले का खाया है, कुछ एबनॉर्मल फूड खाया है, तो उसके बाद में पेशेंट को ये तकलीफें होती है. और क्रॉनिक एसिडिटी का जो प्रॉब्लम है लंबे समय तक रहता है और उसके कुछ प्रेसिपिटेटिंग फैक्टर्स है जो मैंने अभी पेशेंट्स को
1: जी
0: बताया
1: जी
0: वो होते
1: बिल्कुल.
0: हैं.
1: एक और फोन ले लेते हैं. हेलो. हेलो.
3: हाँ हेलो मॅडम, मला ना विचारायच्या सरांना की माझ्या वाईफला खूप ऍसिडिटी होती आणि ती जशी गाय हंबरते ना तशा प्रकारे ती डकार घेते जोरा जोरात, आणि माझं असं नोटीस मध्ये आलेलं की ती थकल्यावर तिला हे सगळे सिमटम्स येतात. आणि दोन सिच्युएशन मध्ये वेगळे वेगळे सिमटम्स राहतात, म्हणजे ती ऑफिसला जाते तर तेव्हा ती कंट्रोल करू शकते, पण घरी आल्यावर मात्र ती कंट्रोल होत नाही. तर हा काही प्रकार आहे.
0: बरं. ॲक्च्युली त्यांना ॲसिडिटी सोबत एरोफेगिया असेल, त्यामुळे ॲसिडिटी सोबत खूप गॅसेस बाहेर निघत आहे. त्यांना जर एकदा वर्कअप केला, त्यांना एकदा बघितला, हिस्ट्री व्यवस्थित घेतली, तर आपण त्याच्या डायग्नोसिसपर्यंत निदानपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. आणि स्ट्रेस फॅक्टर खूप मोठा आहे, ते म्हणत आहे की घरी जास्त त्रास होतो आहे, हॉस्पिटलमध्ये मोस्ट ऑफ द टाईम पेशंट व्यस्त असतो, त्यामुळे त्यांना हे सगळं समजत नाही. त्यामुळे जर स्ट्रेस फॅक्टर असेल तर आपण त्याच्यासाठी पण एकदा बघायला पाहिजे.
1: जी बिल्कुल. जब हम बात करते हैं कि अगर स्फिंक्टर में कोई प्रॉब्लम है, ऐसे अगर पता चलता है, तो किस तरह से पता चलेगा? क्या क्या टेस्ट्स करने पड़ेंगे? किस तरह से टेस्ट होती है? इस बारे में भी हम बात करते हैं. पहले एक फ़ोन ले लेते हैं. हेलो.
4: हेलो.
1: नमस्कार.
4: हाँ नमस्कार मैडम. माझं नाव सुजाता राऊत आहे.
1: हां बोला मॅडम. तुमच्या जवळ जो रेडिओ सेट आहे ना, त्याचा आवाज कमी करून त्याच्यापासून थोडं दूर येऊन बोला.
4: हो. ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं की मला ना ऍसिडिटी आहे आणि आता 3 वगैरे महिने झाले असतील, तर त्यामध्ये

0: असं झालंय की माझ्या डाव्या बाजूला पोटाच्या तिथे दुखत, म्हणजे असं मुंगे आल्यासारखं होतं पोटामध्ये आणि असं गोळा होतो आणि थोडं एक मिनिटासाठी वगैरे असं दुखत आणि मग थांबून जातं. मग मी डॉक्टरांना, ऍक्च्युली मी डायबिटिक आहे, तर मी डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी मला सोनोग्राफी करायला लावली. तर सोनोग्राफी ही नॉर्मल झाली, त्यामध्ये काहीच इश्यू नाही आहे. मग ते मला का बरं असं दुखत पोटात?
1: बर, तुम्हाला डाव्या बाजूला जे दुखतो सोनोग्राफी नॉर्मल आहे आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. अशा वेळी जर मेडिसिननी रिस्पॉन्स आला देन इट इज इनडायरेक्ट एव्हिडन्स की तुम्हाला ऍसिडिटीमुळे त्रास होत आहे. पण हे त्रास जर कंटिन्यू असेल तर आपण पुढे तपासणी करायला पाहिजे. त्याच्यात एंडोस्कोपी एक महत्वाची तपासणी आहे, ते आपण करून बघायला पाहिजे की आपल्याला पर्सिस्टंट मेडिसिन घेतल्यानंतर पण ते का दुखतोय.
2: एक और फोन लेते हैं. हॅलो
3: हॅलो.
2: हाँ बोलिए.
3: हाँ गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग सर, मैं अमरजीत सिंह बोल रहा हूँ लश्करी बाग नागपुर से. सर सर मेरा एक सिंपल क्वेश्चन है, ये जो एसिडिटी जो है क्या ये ह्यूमन बीइंग में मतलब होना एक नेचुरल बात है या अननेचुरल है, मतलब इसको कहा जाएगा? और सर बहुत से लोगों का आपने देखा होगा ऐसी बात करते समय गले में ऐसे खरखर होना, ऐसे मतलब ऐसे करके मतलब बार बार मतलब गला साफ करना, इसका क्या रीजन होता है? मतलब वेदर है या क्या, मतलब सर आप क्या बताएंगे? थैंक यू सर.
1: एसिडिटी होना ये नेचुरल बात तो नहीं है, बट ऑब्वियस है एसिड बनता है पेट में, लेकिन वो डाइजेशन के लिए होता है. अभी जो हमारा लाइफस्टाइल है वो पहले से काफी बदल चुका है. पहले सेडेंटरी लाइफस्टाइल नहीं था, लोगों का मैनुअल वर्क ज्यादा था, फिजिकल एक्टिविटी ज्यादा थी और उनको एसिडिटी के प्रॉब्लम कम से रहते थे. अब लोगों का उल्टा हो गया है, सेडेंटरी लाइफस्टाइल ज्यादा हो गई, बैठे रहने का काम ज्यादा है, वर्किंग हार्ड वर्क और फिजिकल एक्टिविटी कम हो गई, उसके कारण रिफ्लक्स सिम्टम्स होते हैं. तो एसिडिटी ये लाइफस्टाइल रिलेटेड प्रॉब्लम है और अब दिन पे दिन ये बढ़ते जा रहा है क्योंकि लाइफस्टाइल हमारी वैसे होते जा रही है. समर, ये क्लाइमेट चेंज होने के कारण थ्रोट में जो डिस्कम्फर्ट होता है दैट इज वी कैन से एलर्जी रिलेटेड हो सकता है और कभी कभी रिफ्लक्स के कारण भी थ्रोट में डिस्कम्फर्ट होता है.
2: जी, एक और श्रोता है फोन पे. हेलो.
4: हा हॅलो.
2: बोला.
4: हा, कधी कधी जेवताना ठसका लागला तर श्वास बंद झाल्यासारखा होऊन जाते, काय कारण असेल?
1: जर जेवण केल्यानंतर ठसका लागत असेल, परत परत लागत असेल, तर डेफिनेटली डॉक्टरला दाखवायला पाहिजे. रिफ्लक्स आल्यामुळे कधी कधी आंबट पाणी श्वासनलिकेमध्ये पण जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे पेशंटला ठसका लागू शकतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा आंबट पाणी किंवा रिफ्लक्स होतो तेव्हा ब्रॉन्कोस्पाझममध्ये पेशंट जातो आणि श्वास घ्यायला थोडासा प्रॉब्लेम येतो. पण काय कारण आहे, एक्झॅक्टली काय कारण आहे ते बघितल्यानंतरच पेशंटला ट्रीटमेंट देता येतो.
2: जी, एक और फोन है. हॅलो.
5: हॅलो ताई, नमस्कार.
2: नमस्कार, बोला.
5: डॉक्टर साहेब नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
5: माझा एक प्रश्न आहे, माझ्या 25-30 वर्षापूर्वी माझ्या परफोरेशनचा ऑपरेशन झाला. आता माझी वय 55 आहे, तर त्याच्याकरता मला काय प्रिकॉशन घ्यायला, कधी कधी होतो म्हणजे असे येते थ्रोटच्या वरती, काय मला काळजी घ्यायला?
1: परफोरेशन कुठे झाला होता, डिओडेनम मध्ये झाला होता की
5: लाय? डिओडेनम.
1: डिओडेनल परफोरेशन झाला म्हणजे तुमचं जीजे किंवा गॅस्ट्रोजेजुनोस्टॉमी असं ऑपरेशन केलं असेल त्यांनी. जर तुम्हाला काही सिम्पटम नाही आहे तर तसं काही घाबरण्यासारखं नाही आहे. कधी कधी थोडीफार ऍसिडिटी होणं इट इज नॉर्मल. पण जर 25-30 वर्ष झाले आहे, जर आपल्याला कन्सर्न आहे तर एक एंडोस्कोपी करून बघण्यात काही हरकत नाही आहे.
2: बिलकुल. श्रोताओ, आप सुन रहे हैं अरिहंत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बैद्यनाथ चौक नागपुर. हेलो डॉक्टर, ये लाइव फोन इन प्रोग्राम और आज हम बातचीत कर रहे हैं गैस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसऑर्डर इस बारे में. हमारे साथ है तज्ञ डॉक्टर दीपेश शर्मा. अपने सवाल, अपनी शंकाएं आप डॉक्टर दीपेश शर्मा से पूछिए. हमारे फोन नंबर्स हैं 6940067 256 0101 और 2529266. 0712 ये नागपुर का एसटीडी कोड है, अगर आप नागपुर बाहर से कॉल कर रहे हैं या अपने मोबाइल से कॉल कर रहे हैं. डॉक्टर शर्मा, सोनोग्राफी के बारे में हमने बात की और एंडोस्कोपी के बारे में कि ये दो जांच हो सकती हैं जिससे हमें पता चल सकता है कि कुछ तो गड़बड़ी है. और किस तरह की जांच करनी पड़ सकती है अगर हमें ये जानना है कि ये जो है एसिडिटी नॉर्मल एसिडिटी है या रिफ्लक्स की वजह से है? और इसके बारे में और बात

0: करते हैं, पहले एक फोन ले लेते हैं। हेलो,
1: नमस्कार मैडम। नमस्कार सर।
2: नमस्कार
1: सर, मला एक प्रश्न असा होता, माझ्या आईचं वय 64 वर्ष आहे, तर तिला आहे की नाही कधी कधी सर असं म्हणजे जेवल्यानंतर काही वेळानंतर असं थोड्या थोड्या वेळाने पडत राहते, म्हणजे अन्न असं पाणी पडत राहते सोबत, का म्हणजे जे जेवलेलं आहे ते पण थोडं थोडं असं पडत राहते, तर सर ते कशामुळे असेल?
2: म्हणजे पडत राहते म्हणजे वॉमिटिंग होते का, की बाहेर तोंडातून बाहेर निघतो?
1: हा, ते आंबट पाणी सर थोड्या थोड्या वेळाने असं येत राहते, थोडं थोडं असं घुट घुट भर असं।
2: तर ते टिपिकल ऍसिडिटी सारखे रिफ्लक्स सारखे सिम्पटम्स वाटत आहे त्यांना। त्यांचं वजन जर कमी झालं आहे, शरीरामध्ये रक्ताची कमी आहे, भूक लागत नाही आहे, अन्न कळताना त्रास होतोय, तर इमिजिएटली डॉक्टरला दाखवायला पाहिजे। जर नाही तर मग ऍसिडिटीचे मेडिसिन चालू

0: असं पडत राहते, तर सर ते कशामुळे असेल?
1: पडत राहते म्हणजे वॉमिटिंग होते का की बाहेर तोंडातून बाहेर निघतो?
0: हा, ते आंबट आंबट पाणी सर थोड्या थोड्या वेळाने असं येत राहते, थोडं थोडं असं घुट घुट भर असं.
1: तर ते टिपिकल ऍसिडिटी सारखे रिफ्लक्स सारखे सिम्पटम्स वाटत आहे त्यांना. त्यांचं वजन जर कमी झालं आहे, शरीरामध्ये रक्ताची कमी आहे, भूक लागत नाही आहे, अन्न कळताना त्रास होतोय, तर इमिजिएटली डॉक्टरला दाखवायला पाहिजे. जर नाही तर मग ऍसिडिटी जे मेडिसिन चालू करून एक 15 दिवसांचा ट्रायल बघायला पाहिजे, त्यांनी फायदा किती होतो ते बघायला पाहिजे. फायदा झाला तर मग काही करायची गरज नाही, वी कॅन वेट. जर नाही आहे तर इन दॅट केस ऑल्सो आपल्याला डॉक्टरांना दाखवायला पाहिजे.
2: बिलकुल. एक और फोन ले लेते हैं. हेलो.
3: हेलो,
2: नमस्कार.
3: नमस्कार, मी पियुष माडवार बोलतोय. डॉक्टर सर आहेत का?
1: हा डॉक्टर पियुष बोला.
3: मला पीकॅप बद्दल विचारायचं होतं. पीकॅप आता नवीन ऐकलंय, काय रोल आहे?
1: पीकॅप इज पोटॅशियम चॅनल ओपनर. इट इज वन ऑफ द गुड ड्रग फॉर ऍसिड सप्रेशन. ऍसिड सप्रेशन आणि जनरली पीकॅप आपण गर्ड साठी आपण कॉमनली यूज करतो. आय पर्सनली प्रिफर पीकॅप इन पेशंट हु डोंट रिस्पॉन्ड टू पीपीआय.
2: अभी काफी कुछ टेक्निकल बातें हमने सुनी, इसके बारे में भी जानना चाहते हैं हम लोग. पहले एक फोन ले लेते हैं. हेलो.
4: हेलो, गुड मॉर्निंग मैडम. गुड मॉर्निंग सर, मैं रानू बोल रही हूँ.
2: बोलिए.
4: सर, मेरा प्रश्न ये था कि मुझे जैसे कोई भी तली चीजें खाने या मैदा से बनी कोई भी चीज खाने के बाद मुझे एसिडिटी होने लगती है, बहुत भयानक होती है, तो उस समय मुझे क्या लेना चाहिए? और वैसे मैं ये सारी चीजें अवॉइड करती हूँ, बट सम डे मतलब लगता है कि कभी थोड़ा सा खा लूँ, पर बहुत एसिडिटी होती है, एक भी बर्दाश्त नहीं होता. तब मैं गोलियां लूँ कि क्या लूँ, मुझे समझ में नहीं आता.
1: एसिडिटी का ट्रीटमेंट दो तरीके से करते हैं, लाइफस्टाइल मॉडिफिकेशन और ड्रग्स. लाइफस्टाइल मॉडिफिकेशन में आप जो भी पदार्थ लेते हैं जिसमें एसिडिटी बढ़ती है उनको हमको अवॉइड करना पड़ता है. जैसे एसिडिक सिट्रस फूड है, चॉकलेट्स है, कॉफ़ी है, टी है, मसाले के पदार्थ है, इनको हमको अवॉइड करना चाहिए. उसी तरह रात को सोने के 3 घंटे पहले, खाना खाने के इमीडिएटली बाद सोना नहीं चाहिए, 3 घंटे तक वेट करना चाहिए. सोते समय बेड एंड हेड एंड का बेड का जो है कम से कम 4 से 5 इंच तक ऊपर रखना चाहिए. ये हमारे लाइफस्टाइल और डेली एक्सरसाइज ऑब्वियसली. सो ये लाइफस्टाइल मॉडिफिकेशन है. उसके साथ में ड्रग्स है. ड्रग्स में पीपीआई, H2 रिसेप्टर ब्लॉकर और एंटासिड करके 3 डिफरेंट कैटेगरी, और अभी पीकैप भी आए हैं. ये मेडिसिन हम देखे एसिड सप्रेशन करके सिम्टम को रिजोल्व करते हैं. मोस्ट ऑफ द पेशेंट को शॉर्ट टर्म मेडिसिन से फायदा हो गया तो हम धीरे धीरे मेडिसिन को बंद कर देते हैं और लाइफस्टाइल मॉडिफिकेशन कंटिन्यू रखते हैं.
2: जी, एक और फोन है. हेलो.
5: हेलो,
2: नमस्कार.
5: नमस्कार,
2: बोला.
1: जनरली ऍसिडिटी मध्ये नॉक्चर्नल ऍसिड ब्रेक थ्रू म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे. मॅक्झिमम पेशंटला ऍसिडिटी रात्रीच्या वेळी ऍसिड जास्त बनतो आणि सकाळच्या अर्ली मॉर्निंग आणि मॉर्निंगच्या पिरियड ऍसिड रिफ्लक्स सिम्टम्स भेटतात. तर अशा वेळी जर आपल्याला सिग्निफिकंट सिम्टम्स आहे आणि लाईफस्टाईल डिस्टर्ब होत असेल तर आपल्याला मेडिसिन चालू करायला पाहिजे आणि देन वी शूड प्रोसीड फर्दर.
2: बिल्कुल. जब हम बात करते हैं कि एसिडिटी बार बार हो रही है तो उसकी जो कान में या गले में जो तकलीफें होती है उसकी वजह से, उसके बारे में हमने बात की. लेकिन क्योंकि एसिड गैस जो अपनी अन्न नलिका है वहाँ से आ रहा है, तो वहाँ पे क्या क्या तकलीफें होती है ये भी जानना ज़रूरी है. लेकिन पहले एक फ़ोन लेते हैं. हेलो.
6: हेलो, नमस्कार मैडम.
2: नमस्कार, बोला.
6: नमस्कार सर.
1: नमस्कार.
6: हेलो.
2: हाँ, बोला. विचार आपला प्रश्न ऐकताय डॉक्टर साहेब.
6: यस यस यस. सर, प्रथमतः तुम्हीच आमच्या ताईंचं ऑपरेशन केलं होतं, आज त्या खूप चांगल्या आहेत, धन्यवाद. मला एक विचारायचं होतं सर की हे ऍसिड ऍसिडिटी मध्ये जेवणामध्ये काय करायला पाहिजे आणि काय खायला पाहिजे आणि नाही खायला पाहिजे, काय सल्ला द्याल सर तुम्ही?
1: ऍसिडिटी ऍक्च्युली मी आता जस्ट बोललो एका पेशंटला. ऍसिडिटी करणारे काही पदार्थ असतात ते आपल्याला अवॉइड करायचे असतात, ते आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये करतो. जसं तिखट, तेलकट, सिट्रस फ्रूड फ्रूट्स आणि कंटेंट असणारे पदार्थ, त्याच्यानंतर चॉकलेट्स, एक्सेसिव्ह टी, एक्सेसिव्ह कॉफी, जसं स्मोकिंग आणि अल्कोहोल असेल ते, हे सगळे बंद करायला पाहिजे. आणि रेग्युलर एक्सरसाइज आणि झोपताना बेड हेड एंडचं बेडचं जे 4 इंचनी वरती करायचं.

0: www.lawlaw.in से प्राप्त की जा सकती है।
1: अरे खरं सांगू, आता सर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य सरकारनं राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल केला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार देशातील प्रमुख व्यापारी प्रवाशाशी थेट जोडला जाणार असून विदर्भातील शेतकऱ्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निर्णय घेतला. तसंच बाजारातील वादांचे 3 दिवसात निवारण करण्यासाठी विशेष फास्टट्रॅक यंत्रणाही स्थापन करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश झालाय. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबद्दल महाराष्ट्राचं अभिनंदन केलंय. 29 मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 15,000 घरांवर प्रकल्प बसवण्यात आले असून त्यापैकी 4,700 प्रकल्प महाराष्ट्रातले आहे. दिल्लीतल्या एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 15 जूनपर्यंत वाढवली आहे. मांगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांचा यात समावेश आहे. मनीषा हवालदार, डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह या आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. यवतमाळ, वणी, केळापूर, राळेगाव, दारव्हा, पुसद आणि उमरखेड इथल्या तहसील कार्यालयांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध तालुक्यातील मतदारांना संबंधित केंद्रांवर मतदान करावं लागणार असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. तसंच निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण 12 जून रोजी आयोजित करण्यात आलंय. एसटी बस उशिरा सुटल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात. तसंच तिकीट वितरण वेळेत व्हावं. विशेषतः 5 ते 10 या कालावधीतल्या सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेवर होतील याची विशेष दक्षता घ्यावी असे निर्देश सरनाईक यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत दिले. नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरळम इथं दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लक्षद्वीप, केरळम, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागर परिसरात उद्यापासून मोसमी पाऊस पुढची वाटचाल करेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. दरम्यान राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 43.3 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.

0: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलानं रुद्रम 2 या हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेल्या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी पूर्ण केली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत घेण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणालींची कार्यक्षमता आणि

0: चुकता सिद्ध झाली. रुद्रम 2 हे क्षेपणास्त्र हैदराबाद इथल्या इमारत संशोधन केंद्रानं विविध संस्थांच्या सहकार्यानं संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या यशस्वी चाचणीबद्दल DRDO, भारतीय हवाई दल, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, उद्योग क्षेत्र आणि विकास भागीदारांचं अभिनंदन केलंय. जागतिक सायकल दिवस आज साजरा होतोय. सायकल हे केवळ वाहतुकीचं साधन नसून निरोगी जीवनशैली, स्वच्छ शहरं आणि शाश्वत भविष्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. भारतामध्ये फिट इंडियाच्या संडेज ऑन सायकल मोहिमेसह सायकल्स फॉर चेंज उपक्रम नागरिकांना सक्रिय जीवनशैली आणि शाश्वत प्रवासाचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करत आहे. यावर्षीची या दिनाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकल अशी आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या झीनत या वाघिणीनं 4 शावकांना जन्म दिलाय. या घटनेमुळे सिमलीपालमधील व्याघ्र संवर्धन आणि अनुवंशिक विविधता वाढवण्याच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे. सिमलीपालमधील वाघांची अनुवंशिक गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवण्यात आलेल्या व्याघ्र स्थलांतर मोहिमेचा हा महत्वपूर्ण परिणाम मानला जातो आहे. उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं झालेल्या राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत आईस स्टॉक क्रीडा प्रकारात छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यार्थी प्रताप साळुंके यांना सांघिक प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. ठीक 12 बजे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

0: आहे. इथं कापूस, सोयाबीन, संत्री, तृणधान्य आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहाशी अधिक सक्षमपणे जोडला जाणार आहे. तसंच आंतरराज्यीय ई व्यापाराला चालना मिळणार असून इतर राज्यातील व्यापाऱ्यांनाही थेट व्यापाराची संधी मिळेल. व्यापारी, शेतकरी आणि बाजार समिती यांच्यातील वादांचे 30 दिवसात निवारण करण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षाकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाठ, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान यवतमाळ विधान परिषदेसाठी भरलेला आपला अर्ज काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज मागे घेतल्याची माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीनं दिली. येत्या 5 तारखेला साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय विभागाच्या वतीनं रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचा किट तयार करण्यात आलाय. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातल्या सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहे. या दरम्यान महानगरपालिकेनं झोननिहाय वृक्षारोपणाच्या माध्यमातून 5 लक्ष वृक्ष लागवडीचं लक्ष समोर ठेवलं असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
1: 5 तारखेला आपण वृक्षारोपण करू, 10 तारखेला आपण लेक क्लिनिंग जे ऑलरेडी तसं सुरू आहे पण एक एक दिवस ते करू, म्हणजे 8 तारखेला आपण गार्डनचं क्लिनिंग करतोय शहरातलं, मग ग्राउंडचं क्लिनिंग, मग एक दिवस आपण सगळ्या धार्मिक ज्या काही मंदिर मस्जिद हे सगळे असतील सर्व धर्माचे या ठिकाणी स्वच्छता, म्हणजे त्या ठिकाणचं प्लास्टिक गोळा करणं, या सगळ्या गोष्टी आपण करणार. एक दिवस घाटांची स्वच्छता करणार आहे सगळ्याच्या सगळ्या घाटांची. त्या दिवशी त्या ठिकाणी समजा आता त्या घाटावर एक दिवसात होणार नाही तर त्याची पूर्वतयारी आपण आजपासून करणार की योगा डेच्या दिवशी आपण या गोष्टीचा समारोप करणार आहे.
0: या सर्व उपक्रमांमध्ये नगरसेवक, नागरिक, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी तसंच धार्मिक संस्था देखील सहभागी होणार आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी बजोरिया यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करूनही त्यापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. थकीत कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारनं स्पष्टता द्यावी अशी मागणी करत ही कर्जमाफी केवळ दिखावा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. भंडारा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी केली. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतीय विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या ATF प्राईस स्टॅबिलायझेशन फंडला मंजुरी दिली आहे. विमान इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी करून विमान वाहतूक क्षेत्रातील सुमारे 77 लाख रोजगार सुरक्षित ठेवण्याचा या निर्णयामागील उद्देश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा उद्या 4 जून रोजी संध्याकाळी 6:30 नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या अखिल भारतीय प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉ मोहन भागवत यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.

0: 11 मे पासून सुरू झालेल्या या वर्गात देशभरातील 880 शिक्षार्थी सहभागी झाले आहे. या सहभागींमध्ये विद्यार्थी, व्यावसायिक आणि प्रचारकांचा समावेश असून बहुसंख्य शिक्षार्थी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांमध्ये सरकारनं पीएलआय म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हच्या माध्यमातून उत्पादन क्षमता विकासाला चालना देण्याचे उपक्रम राबवले आहे. या उपक्रमांविषयी रेनिओ फार्माचे संचालक अमित पटनी यांनी नागपुरात आकाशवाणीसोबत बोलताना सांगितलं की
1: प्रधानमंत्रीजी ने एक निर्णय लिया था कुछ साल पहले कि हमको सेल्फ रिलायंट होना है. मेड इन इंडिया कैंपेन जो चालू की थी, मैन्युफैक्चरिंग इन इंडिया, ताकि कि वी डोंट रिलाई ऑन अदर कंट्रीज. उसके लिए उनने स्कीम और योजना निकाली थी, पीएलआई स्कीम फॉर मैन्युफैक्चरिंग कंपनीज. उससे काफी अच्छा प्रभाव रहा है. काफी लोगों ने उसका स्कीम को यूज करके यहाँ पर मैन्युफैक्चरिंग इंक्रीज किया इंडिया में, और हमारे लिए भी बहुत अच्छा रहा है, फार्मास्यूटिकल इंडस्ट्री के लिए, क्योंकि काफी जो प्रोडक्ट्स चाइना में बन रहे थे अभी वो इंडिया में बनते हैं और दूसरे सेक्टर्स भी सेल्फ रिलायंट हो गए हैं.
0: नागपूरच्या प्रसिद्ध तर्री पोह्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी शेफ विष्णू मनोहर 7 जून रोजी 3000 किलो तर्री पोहे तयार करण्याचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जागतिक पोहे दिनानिमित्त बजाजनगर इथल्या विष्णूजी की रसोई इथं हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. तयार करण्यात आलेल्या तर्री पोह्यांचं सकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत नागरिकांना मोफत वितरण करण्यात येणार असून महाचायतर्फे मोफत चहाही दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड स्पोर्ट अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोवा इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली आहे. ही स्पर्धा गोवा अमॅच्युअर आर्चरी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली होती. देशातील विविध राज्यातील प्रतिभावान तिरंदाजांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात लॉयड स्पोर्ट्स अकादमीची दिया बॅनर्जी हिनं 21 वर्षांखालील गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक तसंच आपल्या गटातील राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. तसंच आदित्य नायगमकर यानं 18 वर्षांखालील गटात रौप्य पदक जिंकलंय. जागतिक सायकल दिनानिमित्त आज पोलीस विभागाच्या वतीनं गडचिरोली शहरात सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत 150 अधिक पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. हवामान. आगामी 5 जूनपर्यंत विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहणार असून उद्या वर्धा जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्हा वगळता विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बसेस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलंय. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात घडला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार असा दर्जा बहाल. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून पर्यावरण दिन ते 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन या 15 दिवसांच्या काळात विविध उपक्रमांचं आयोजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 2nd कार्यकर्ता विकास वर्गाचा उद्या पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांच्या उपस्थितीत समारोप. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 6:15:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूर केंद्रावरून मी प्रिया पोहरे सांसारा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 3 जून. आजची ही सांज अत्यंत विशेष आहे, कारण

मराठी आणि भारतीय चित्रपट सृष्टीला पडद्यावर भव्यता, प्रकाश योजना आणि कला दिग्दर्शन शिकवणाऱ्या किमयागाराचा आज वाढदिवस. म्हणजेच कला महर्षी बाबूराव पेंटर. त्यांनी बनवलेल्या चित्रपटांचे सूर आजच्या काळात उदरात गडप झाले असले, आज जरी काळाच्या उदरात हे गाणी गडप झाली असलीत, तरी त्यांनी लावलेले चित्रपट सृष्टीचे रोपटे पुढे वटवृक्ष बनले. बाबूरावांच्याच तालमीत तयार झालेले त्यांचे शिष्य म्हणजे व्ही शांताराम, प्रभात फिल्म कंपनी आणि अनेक दिग्दर्शक संगीतकार यांनी संगीताचा जो सुवर्ण काळ आणला, चित्रपटांचा जो सुवर्ण काळ आणला, त्यातील गाणी आज आपण ऐकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत बाबूराव पेंटर यांच्याविषयी. बाबूराव पेंटर म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला कलेचे आणि तंत्रज्ञानाचं देखणं रूप देणाऱ्या या थोर महानुभावाचा म्हणजेच कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा आज जन्मदिन. तर सांजधारेत त्यांच्या आठवणींचा सुगंधी प्रवास आपण आता सुरू करूया.

श्रोते हो, चित्रपट म्हणजे केवळ चालती बोलती चित्र नसतात, तर ती एक जिवंत कला असते हे सर्वात आधी ओळखलं ते बाबूराव पेंटर यांनी. 3 जून 1890 रोजी ऐतिहासिक

कोल्हापूर नगरीत बाबूराव कृष्णराव मेस्त्री यांचा जन्म झाला. त्यांचे वडील उत्कृष्ट सुतारकाम आणि शिल्पकला करायचे. वडिलांचा हाच कलेचा वारसा बाबूरावांच्या रक्तातही उतरला. त्यांना कोणतंही पुस्तकी किंवा शालेय शिक्षण मिळालं नाही, पण त्यांची कल्पकता आणि हुशारी कोणत्याही विद्यापीठापेक्षा मोठी होती.

श्रोतेहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेस्त्री आडनाव असलेले बाबूराव पेंटर कसे झाले. तर त्याचं झालं असं की बाबूराव आणि त्यांचे आत्तेभाऊ आनंदराव हे दोघेही नाटकाचे पडदे म्हणजेच बॅकड्रॉप्स इतके हुबेहूब आणि जिवंत रंगवायचे की लोकांनी थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट करावा. बाळ गंधर्वांच्या गंधर्व नाटक कंपनीसाठी त्यांनी केलेले रंगकाम पाहून स्वतः बाळ गंधर्वांनी त्यांची पाठ थोपटली. लोक त्यांना आदराने पेंटर म्हणू लागले आणि पुढे हेच नाव त्यांची खरी ओळख बनली.

श्रोतेहो, दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र बनवून भारताला चित्रपटाची ओळख करून दिली, पण बाबूराव पेंटर यांनी त्या चित्रपटाला खरी कलात्मक शिस्त आणि सौंदर्य मिळवून दिलं. 1918 मध्ये त्यांनी कोल्हापुरात महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. ही केवळ एक कंपनी नव्हती, तर भारतीय तंत्रज्ञानाला आणि कलाकारांना घडवणारी एक मोठी प्रयोगशाळा होती.

बाबूराव हे केवळ दिग्दर्शक नव्हते तर ते एक अद्भुत तंत्रज्ञ होते. त्या काळात परदेशी कॅमेरे खरेदी करणं कोल्हापूरच्या राजाला परवडणारे नव्हते, पण बाबूराव मागे हटले नाहीत. त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं, मॅकॅनिकल कौशल्यानं भारताचा पहिला स्वदेशी चित्रपट कॅमेरा तयार केला. विचार करा, ज्या माणसाकडे कोणतीही इंजिनिअरिंगची पदवी नव्हती त्याने संपूर्ण चित्रपट सृष्टीला हलवून सोडणारा कॅमेरा स्वतःच्या हातानं बनवला.

बाबुराव पेंटर यांचा एक रंजक किस्सा सांगावा असं वाटतो. 1920 मध्ये त्यांनी सैरंद्री नावाचा चित्रपट बनवला. या चित्रपटातील भीम आणि कीचकाच्या युद्धाचा प्रसंग बाबुरावांनी इतका जिवंत आणि वास्तववादी दाखवला होता की चित्रपटगृहातील प्रेक्षक भीतीपोटी बेशुद्ध पडले. त्यामुळे ब्रिटिश सरकार इतकं हादरलं होतं की त्यांनी तत्कालीन भारतात पहिल्यांदा सेन्सॉरशिप लागू केली. म्हणजेच भारताला पहिली सेन्सॉरशिप देणारे दिग्दर्शकही बाबुरावच होते.

चित्रपटसृष्टीला वास्तववादाकडे नेणारे बाबूराव हे पहिले दिग्दर्शक होते. त्यांनी चित्रपटांमध्ये पहिल्यांदा 3D डायमेन्शनल सेट उभे केले. त्यापूर्वी पडद्यावर केवळ सपाट कपडे टांगले जायचे, पण बाबूरावांनी लाकडाचे खरेखुरे खांब, दरवाजे आणि वाडे सेटवर उभे केले. इतकंच नाही तर दिवसाच्या प्रकाशावर अवलंबून न राहता रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाच्या अर्थात आर्टिफिशियल लाइटिंगचा वापर करून शूटिंग करण्याची पद्धत त्यांनीच सुरू केली. बाबूराव पिंटर यांच्या चित्रपट कारकिर्दीचा सुवर्णकाळ त्यांनी बनवलेल्या ऐतिहासिक आणि

सामाजिक चित्रपटांनी गाजवला. त्यांनी दिग्दर्शित केलेले सैरंद्री 1920 साली, 1924 सालचा सिंहगड, कल्याण खजिना 1925 सालचा सावकारी पाश, 1928 साली राणा हमीर आणि नेताजी पालकर 1929 हे मूकपट कमालीचे यशस्वी ठरले. विशेषत सावकारी पाश या चित्रपटात त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा फ्लॅशबॅक अर्थात भूतकाळात डोकावणे या तंत्रज्ञानाचा वापर केला. हा चित्रपट भारतातील पहिला वास्तववादी सामाजिक चित्रपट मानला जातो ज्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली.

श्रोते हो, बाबूराव हे फक्त स्वतःच मोठे झाले नाहीत, तर त्यांनी अशा हिऱ्यांना पैलू पाडले ज्यांनी पुढे जाऊन भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पट्टशिष्य म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, बापूराव पेंढारकर आणि मास्टर विनायक या सर्व दिग्गजांचे बाबूराव हे गुरु होते. जेव्हा चित्रपटसृष्टीत बोलपटांचे युग आले तेव्हा बाबूरावांनी काही काळानंतर चित्रपटांमधून थोडे अंतर घेतले आणि ते पुन्हा आपल्या मूळ आवडीकडे वळले. ती आवड म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला. त्यांच्या हातांमध्ये जणू पुन्हा एकदा कुंचला आणि छिन्नी हातोडा सळसळ करत होता. कोल्हापूरच्या मातीत त्यांनी अनेक अजरामर शिल्पे साकारलीत. कोल्हापूर शहरात आज आपण जी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा गांधी यांची भव्य आणि जिवंत शिल्पे बघतो ती

कला महर्षी बाबूराव पेंटर यांच्याच हाताने घडली आहेत. त्यांच्या या अथांग कला साधनेमुळेच संपूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीने त्यांना कला महर्षी ही सर्वोच्च पदवी बहाल केली. 16 जानेवारी 1954 रोजी या महान कलावंताने जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी लावलेले चित्रपटांचे हे रोपटे आज एक विशाल वटवृक्ष म्हणून तयार झालेले आहे. एका विशाल वटवृक्षात त्याचे रूपांतर झाले आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी नागपूर केंद्र आणि रसिक परिवारातर्फे आपण या कला महर्षींना कोटी कोटी प्रणाम करूया.

श्रोते हो, वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि आपली ही आजची सांजधारा निरोप घेण्याच्या वळणावर आलेली आहे. आजची ही संगीतमय सांज कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत तुमची लाडकी रेडिओ सई प्रिया पोहरे तुमचा निरोप घेते. ऐकत रहा आकाशवाणी.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे.
1: हॅलो मनभावन, श्रोतेहो आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
1: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
3: सांग तू माझा
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
2: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
1: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन
4: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 MHz अर्थातच 585 KHz वरून.
1: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी? आपला ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे? आपलं नाव गाजवायचं आहे देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर? तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात? आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271 25 48 271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

0: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल, त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271.
1: FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
2: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक सायकल दिवस आज साजरा होतोय. हरित भविष्यासाठी सायकल ही यावर्षीच्या या दिनाची संकल्पना आहे. युवकांनी सायकल चालवण्याचं आणि त्या माध्यमातून निरोगी, सुदृढ आणि हरित राष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बजावण्याचं आवाहन केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कॅमचिरी फॉर्म रामटेक इथं 5, 6 आणि 7 जून दरम्यान झाडावर चढणे, आंबा खाण्याची मजा, निसर्ग भ्रमण आणि संवेदनात्मक शिक्षण अनुभव अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून निसर्गाशी नाते जोडण्याची संधी मुलांना मिळणार आहे. पालकांनी आपल्या मुलांची या कार्यक्रमासाठी नोंदणी करावी असं आवाहन सीएसई ऑलराऊंडरतर्फे करण्यात आलं आहे. नागपुरातील गोवंश संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत गोरक्षण सभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पदाधिकारी आणि पदाधिकारी अविरोध निवडून आले आहेत. यामध्ये सारंग गडकरी यांची उपाध्यक्षपदी, प्रकाश दीक्षित यांची अध्यक्षपदी तर प्रकाश दीक्षित यांची उपाध्यक्षपदी तर प्रसन्न पातुरकर यांची सचिवपदी निवड झाली आहे. 1888 साली स्थापन झालेली गोरक्षण सभा सध्या 2000 गायींचे संगोपन करत असून गोसंवर्धन, गोसेवा आणि विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. नागपूर महानगरपालिका आणि OCW यांच्या वतीने शहरभर पाणी मीटर बदलण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत निकामी बंद पडलेले आणि जुने पाणी मीटर बदलून नवीन मीटर बसवण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे पाणी बिल प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासोबतच जलव्यवस्थापन आणि जलसंवर्धनाला चालना मिळणार आहे. पात्र ग्राहकांना याबाबत व्हॉट्सअप किंवा SMS द्वारे पूर्वसूचना देण्यात येणार असून नागरिकांनी मोहिमेस सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागपुरातील वनामती इथं नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण या प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कमलकिशोर फुटाणे यांच्या हस्ते काल झालं. या सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी रोजगार, बेरोजगारी आणि विकास योजनांच्या नियोजनासाठी महत्वाची ठरणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. नागपूर आणि अमरावती विभागात 1774 नमुना घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: FM 14.6 MHz पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. हमारा अगला कार्यक्रम विशेष जयमाला मुंबई केंद्र से कुछ पलों में.

0: श्रोताओं, इसी के साथ चित्रलोक कार्यक्रम यही समाप्त हुआ। एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 8:42 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे। समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी काम करण्यास ग्रामपंचायत सक्षम असून दिव्यांगांच्या विकासासाठी 5% खर्च करण्याचा ग्रामपंचायतीचा अधिकार आहे असं सांगत याबाबत अधिक दक्षतेने पुढे येऊन काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। काल पारशिवनी तालुक्यातील भागीमारी या घटक ग्रामपंचायतीला भेट देऊन गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। याचबरोबर परिसंवादातील पाणंद रस्त्यांचीही त्यांनी पाहणी केली। देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर लीक घोटाळ्याच्या निषेधार्थ NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखर यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत 5 जून रोजी भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट आणि अमरावती जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे यांच्या पुढाकाराने हा मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत। त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील क्रीडांगणाच्या विकासासोबतच प्रत्येक क्रीडांगणावर मॉडेल स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश योजना, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षिततेसाठी CCTV यंत्रणा उभारण्याबाबत राज्यस्तरीय एकसंध धोरण तयार करण्यात यावं असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत। भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा जाहीर करण्यात आला असून ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 T20, 5 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने

0: खेळवली जाणार आहेत. 22 ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा 41 दिवसांचा दौरा भारताचा न्यूझीलंडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा दौरा असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं अशा माध्यमातील वृत्तांचे खंडन केले आहे ज्यामध्ये आरबीआयने आपल्या सुवर्णसाठ्याचा काही भाग विकल्याचा दावा करण्यात आला होता. आरबीआयने स्पष्ट केलंय की त्यांच्याकडील असलेल्या सोन्याच्या प्रमाण 880.52% कायम असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. हवामान. आज विदर्भात वर्धा इथं 42.7 अंश सेल्सिअस, नागपूर 42 अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, रात्रीचे 8:45 होत आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करू. कृपया प्रतीक्षा करा बातम्यांसाठी.